0: बीमारी जीत और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: നാളെ ഉച്ചകഴിഞ്ഞ് 3 മണിക്ക് ഹലോ കൊച്ചി എഫ്എം തത്സമയ ഫോണിൻ പരിപാടിയിൽ മഴക്കാല രോഗങ്ങളും ആയുർവേദ ചികിത്സയും. ഈ വിഷയത്തെക്കുറിച്ച് ശ്രോതാക്കളുടെ സംശയങ്ങൾക്ക് കുഴൂർ ഗവൺമെന്റ് ആയുർവേദ ഡിസ്പെൻസറി സീനിയർ മെഡിക്കൽ ഓഫീസർ ഡോക്ടർ നിഷ കെ മറുപടി നൽകുന്നു. നാളെ ഉച്ചയ്ക്ക് 3 മണി മുതൽ 4 മണി വരെ ഹലോ കൊച്ചി എഫ്എം തത്സമയ ഫോണിൻ പരിപാടിയിൽ.

0: ഭ്രമരം എന്ന ചിത്രത്തിന് വേണ്ടി അനിൽ പനച്ചൂരാൻ രചന നിർവഹിച്ച് മോഹൻ സിത്താര സംഗീതം പകർന്ന് ജി വേണുഗോപാൽ പാടിയ ഈ ഗാനത്തോടെ ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ സമാപിച്ചു. പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇനി 11 മണിക്ക് ഹിന്ദിയിലും 11:30 ഇംഗ്ലീഷിലും വാർത്തകൾ കേൾക്കാം. തുടർന്ന് 11:10 സദ്ഭരണത്തിന്റെ 12 വർഷങ്ങൾ, സയൻസ് ആൻഡ് ടെക് എന്ന പദ്ധതിയെക്കുറിച്ചും കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं रत्ना पांडे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि दुनिया की प्रमुख अर्थव्यवस्थाओं में अनिश्चितता के माहौल के बीच भारत की विकास गाथा विश्व को निरंतर प्रेरित कर रही है. उन्होंने आत्मनिर्भरता के प्रति राष्ट्र के संकल्प को और मजबूत करने पर बल दिया और विशेष रूप से नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र में वैश्विक उत्कृष्ट पद्धतियां अपनाने और लागू करने के महत्व को रेखांकित किया. प्रधानमंत्री ने आज नई दिल्ली में राष्ट्रपति भवन में नीति आयोग की